80वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करण्यासाठी सज्ज आहोत. श्रोते हो, याचंच औचित्य साधून येणाऱ्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत हा देश आमचा, आम्ही देशासाठी या विषयावर प्राध्यापिका अपर्णा राजहंस यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. तर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण लवकरच देशाचा 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 साली ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला आणि याच दिवशी स्वतंत्र भारताची निर्मिती झाली. पण श्रोते हो, यासाठी आपल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचं बलिदान दिलं, त्यामुळंच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतो आणि ही आपल्यासाठी एक अमूल्य अशी भेट आहे. आज आपण एका नव्या भारताचे नागरिक आहोत. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग, आरोग्य, क्रीडा आणि अंतराळातही अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारतानं जगात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण श्रोते हो, प्रत्येक यशाबरोबर नागरिकांनं आपल्या देशाप्रती असलेली जबाबदारी ओळखणं तितकंच महत्वाचं आणि आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण हा देश आमूचा, आम्ही देशासाठी या विषयावर संवाद साधण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे प्राध्यापिका अपर्णा राजहंस यांना. त्यांनी इंग्रजी, संस्कृत, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण घेतलं असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 25 हून अधिक शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. अध्यापन क्षेत्रात त्यांचा 25 वर्षापेक्षाही अधिक समृद्ध असा अनुभव देखील आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे 2023 नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी एनएसएसच्या वतीनं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तुकडीच्या नेत्या म्हणून त्यांनी नेतृत्व केलं होतं. प्राध्यापिका अपर्णा राजहंस मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: अपर्णा मॅडम. अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच येत्या शनिवारी 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण आहे आणि अभिमानाचं सुद्धा वातावरण आहे, तर अशा वेळेस तुमच्या मनात आपल्या या उत्सवाबद्दल काय भावना आहेत?
1: सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आणि जर तुम्ही भावना, आठवणी असं म्हणाल तर असंख्य आठवणी आणि भावना आहेत मनामध्ये. आणि हा स्वातंत्र्य दिन हा एक केवळ राष्ट्रीय सण नाही, तर ही आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारांच्या त्यामागचे स्मरण व त्यागाचा दिवस आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्या जबाबदाऱ्यांचं देखील आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस आहे. तिरंग्याला सलाम करताना मन अभिमानाने भरून येतं आणि एकच संकल्प मनात निर्माण होतो, हा देश माझा आणि त्याच्या प्रगतीसाठी माझेही योगदान असलेच पाहिजे.
0: खरंय, आताच तुम्ही म्हणालात की हा देश माझा, तर या संकल्पनेचा नेमका अर्थ किंवा विचार, थोडक्यात स्वातंत्र्य दिनाचं महत्व आजच्या पिढीनं कसं समजून घ्यावं?
1: मला आठवतंय, तर 9वी किंवा 10वीचा वर्ग असेल माझा, आम्हाला श्री म माटे यांचा धडा होता आणि धड्याचं शीर्षकच होतं की देश म्हणजे देशातील माणसे. हा देश आमचा, आम्ही देशासाठी, म्हणजे देशाकडून फक्त अपेक्षा ठेवणे नाही तर देशासाठी स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याची तयारी ठेवणे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर जबाबदारीही आहे. आजच्या पिढीने स्वातंत्र्य दिनाला फक्त ध्वजारोहण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमापुरते मर्यादित न ठेवता संविधानातील मूल्ये, लोकशाही, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता याचे महत्व समजून घेतले पाहिजे.
0: बरोबर आहे मॅडम. आता आपल्यासारख्या सामान्य नागरिकांमध्ये, विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची किंवा देशप्रेमाची भावना विकसित करण्यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण हा पुढच्या पिढीमध्ये ही भावना निर्माण करण्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील इतिहासाबरोबरच अनुभवाधारित उपक्रम आवश्यक आहेत. संविधान वाचन, स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित चर्चासत्रे, गाव स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान, जनजागृती, सामाजिक

0: सेवा, एनसीसी आणि एनएसएस आणि अशा युवा स्वयंसेवा अशा उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित होते. देशप्रेम हे घोषणामधून नव्हे तर कृतीतून शिकवले पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते, एनएसएस म्हटल्यावर मी एनएसएस प्रोग्राम ऑफिसर आहे ऑलमोस्ट किती 12 वर्षांपासून. त्यामुळे इथे हे जे मी आता नावं घेतली की स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान, हे सगळे उपक्रम आम्ही अगदी रेग्युलरली राबवतो मुलांकडनं. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी जो त्याला आम्ही एनएसएस व्हॉलेंटियर म्हणतो तो स्वतःच्या मनाने या ऑर्गनायझेशन मध्ये दाखला देतो, सहभागी होतो. आणि त्याचा मोटो हे आहे की नॉट मी बट यू. तर आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी त्याला इंग्लिश मधनं हिंदी मध्ये त्याचं ट्रान्सलेट केलंय आणि म्हणाले की स्वयं से पहिले आप. तर ही जी सेवा भावना आहे ती एनएसएस व्हॉलेंटियर्स कडनं पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेम किंवा देशप्रेमाची भावना विकसित करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
1: बरोबर आहे, अगदी छान तुम्ही उपक्रम राबवत आहात. अपर्णा मॅडम, आता सध्या डिजिटल युगात सोशल मीडियावर 15 ऑगस्ट म्हणलं की स्टेटस ठेवणं म्हणजे फोटो पोस्ट करणं म्हणजे देशभक्ती मानली जाते, पण अशा या जेनझी पिढीला या पलीकडे जाऊन वास्तविक राष्ट्र कर्तव्य कसं बजावलं पाहिजे?
0: सोशल मीडियावर देशभक्ती व्यक्त करणे चुकीचे नाही, पण ती कृतीपुरती मर्यादित राहू नये. खरी देशभक्ती म्हणजे कायद्याचे पालन करणे, कर प्रामाणिकपणे भरणे, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, अफवा न पसरवणे, मतदान करणे आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देणे. देशासाठी केलेली छोटी छोटी प्रामाणिक कामेही कोणत्याही सोशल मीडिया पोस्टपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतात.
1: अगदी बरोबर बोललात मॅडम. आता अनेक जण उच्च शिक्षणासाठी किंवा रोजगाराच्या निमित्तानं परदेशात जातात, तर अशांनी तिथं राहून आपल्या मातृभूमीशी नातं जोडून ठेवण्यासाठी किंवा देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी काय केलं पाहिजे?
0: परदेशात राहणं म्हणजे देशापासून दूर जाणे नव्हे,
1: बर
0: आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग भारताच्या विकासासाठी करता येतो. संशोधन, गुंतवणूक, नवोद्योगांना मार्गदर्शन, भारतीय विद्यार्थ्यांना मदत, भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि सामाजिक प्रकल्पांना सहकार्य अशा अनेक मार्गांनी परदेशात राहूनही देशाचे घट्ट नाते विणता येते. भारताशी भावनिक आणि बौद्धिक नाळ कायम ठेवणे हेच खरे राष्ट्रप्रेम आहे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात हा देश आमचा, आम्ही देशासाठी या विषयावर प्राध्यापिका अपर्णा राजहंस यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की देशाने मला काय दिलं यापेक्षा देशासाठी आपण काय करू शकतो हा विचार जर आजच्या समाजात आणायचा असेल किंवा रुजवायचा असेल तर सर्वात मोठा अडथळा कोणता आहे आणि तो कसा दूर करता येईल?
0: सगळ्यात पहिले हा प्रश्न जेव्हा मी आता ऐकला तेव्हा अमेरिकेचे एक राष्ट्रपती होते जॉन एफ केनेडी, त्यांचं एक खूप फेमस कोटेशन आहे. ते म्हणतात, आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री कॅन डू फॉर यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री. यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्वार्थी मानसिकता आणि माझ्यामुळे काय फरक पडणार हा नकारात्मक दृष्टिकोन. हा बदल शिक्षणातून, संस्कारातून आणि प्रत्यक्ष कृतीतून घडवावा लागेल. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. जबाबदार नागरिक घडवणे हेच राष्ट्रनिर्मितीचे पहिले पाऊल आहे. आपल्या संस्कृतीत म्हटले पण आहे, वसुधैव कुटुंबकम.
1: बरोबर.
0: त्यामुळे ही जी स्वार्थी मानसिकता आहे की इंग्लिशमध्ये म्हणतात आय मी माय सेल्फ, तर याच्या पुढे जाऊन याच्या बाहेर येऊन कार्य करायला पाहिजे. आणि इंग्रजीत असंही म्हणतात की चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तर हे कुटुंबातूनच सुरुवात ह्याची व्हायला पाहिजे. हे जे संस्कार तुम्ही घडवता मग ते विद्यार्थी म्हणून आमच्याकडे येतात. पालकांची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे जेवढी शिक्षकांची आहे.
1: आता ना आजच्या तरुणांसमोर देशसेवेसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यांनी देशासाठी आणखीन कोणत्या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे?
0: आज तरुणांसाठी देशसेवेची व्याप्ती खूप मोठी आहे. संरक्षण दल, पोलीस सेवा, नागरी सेवा, आरोग्य, शिक्षण, संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, पर्यावरण, सामाजिक उद्योजकता, डिजिटल नवकल्पना आणि ग्रामीण विकास अशा अनेक क्षेत्रात योगदान देता येते. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, हरित ऊर्जा, जलसंवर्धन आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये

0: मध्ये तरुणांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.
1: बरं, म्हणजे या माध्यमातून सुद्धा
0: देशसेवा होऊ करता येते. येस
1: मॅडम, आता विविधतेत एकता हे भारताचं जे वैशिष्ट्य आहे हे कसं जपता येईल?
0: भारताची खरी ताकद त्याच्या विविधतेच आहे. भाषा, धर्म, संस्कृती, वेशभूषा आणि परंपरा वेगळ्या असल्या तरी भारतीय म्हणून आपली ओळख एकच आहे. परस्परांचा आदर करणे, भेदभाव टाळणे, संवाद वाढवणे आणि संविधानातील समता, बंधुता व धर्मनिरपेक्षताची मूल्ये आचरणात आणणे म्हणजे विविधतेत एकता जगणे होय. आपल्या ऋग्वेदातही म्हटलेलं आहे की संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानताम.
1: आपल्याला देश बदलायचा असेल तर आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी खरं तर. आणि यासाठी जर प्रत्येक भारतीय नागरिकांनी देशासाठी दररोज एक चांगलं काम करायचं ठरवलं तर ते कोणतं असावं आणि त्याचा परिणाम कसा होईल याबद्दल सांगा.
0: जर प्रत्येक भारतीयाने दररोज एक चांगले काम करण्याचा संकल्प केला तर देशात सकारात्मक बदलांची साखळी निर्माण होईल. स्वच्छता, प्रामाणिकपणा, वाहतूक नियमांचे पालन, पर्यावरण संरक्षण, गरजूंची मदत, शिक्षणाला हातभार आणि सामाजिक सौहार्द यामुळे समाज अधिक सुसंस्कृत आणि जबाबदार बनेल. मोठे परिवर्तन नेहमी छोट्या कृतींपासूनच सुरू होते. प्रत्येक नागरिक बदलला तर भारत बदलणे अटळ आहे.
1: अगदी बरोबर. अपर्णा राजहंस मॅडम, आता स्वातंत्र्य दिनासारखे राष्ट्रीय सण आपण कसे अर्थपूर्ण साजरे करू शकतो याविषयी जाता जाता काय प्रेरणादायी संदेश आमच्या श्रोत्यांना द्याल?
0: जरूर. राष्ट्रीय सण केवळ औपचारिकतेने नव्हे तर कृतीने साजरा करूया. ध्वजारोहणाबरोबर संविधानाची उद्देशिका वाचूया. स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण करूया. सामाजिक सेवेत सहभागी होऊया. पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवूया आणि देशहिताचा एक संकल्प करूया. माझा सर्व श्रोत्यांना एकच संदेश आहे, देशभक्त हे फक्त भावना नसून ती एक जीवनशैली आहे. आपल्या कामात प्रामाणिक राहणे, आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करणे आणि समाजाच्या भल्यासाठी सतत प्रयत्न करणे हीच खरी देशसेवा आहे. देश बदलण्याची वाट पाहू नका, स्वतःमध्ये बदल घडवा. कारण प्रत्येक सजग नागरिक हा भारताच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार असतो. चला या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया, हा देश आमचा आम्ही देशासाठी.
1: श्रोते हो, आजच्या संवादातून असं नक्की म्हणता येईल की देशप्रेम हे प्रत्येक नागरिकांनं आपल्या कृतीतून दाखवलं पाहिजे. देशभक्ती ही फक्त वर्षातून दोनदा तिरंग्याला वंदन करणं किंवा देशभक्तीपर गाणी ऐकणं एवढंच नसतं. रस्त्यावर कचरा न टाकणं, पाण्याचा एक एक थेंब वाचवणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं, आपलं काम प्रामाणिकपणे करणं आणि एकमेकांशी प्रेमानं आदरानं वागणं ही सुद्धा देशभक्तीच आहे. अपर्णा राजहंस मॅडम, तुम्ही आपला महत्वाचा वेळ काढून आलात आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आमच्या श्रोत्यांच्या मनात देशप्रेमाची नवीन संकल्पना आणि देशविकासाचा नवीन दृष्टिकोन दाखवलात त्याबद्दल मी आपले आकाशवाणीतर्फे मनापासून आभार मानते आणि येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: आपले पण खूप खूप धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल, मी आपले विचार श्रोत्यांसमोर मांडू शकले याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आभार.
1: श्रोते हो, आताच आपण हा देश आमचा आम्ही देशासाठी या विषयावर प्राध्यापिका अपर्णा राजहंस यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

स्वातंत्र्याची ज्योत जागती हृदयी कोटी कोटी हा देश आमचा आम्ही देशासाठी हा देश आमचा आम्ही देशासाठी

आणि या देशभक्ती गीताबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह येत्या सोमवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत सीमा कुलकर्णीचा नमस्कार.